0: आप ही ध्याने, यू हैव मेडिटेशन, यू नो दैट ओ देवपुरी जी.
1: Máš meditaci, znáš to, ó Devpuri ji.
0: Aap ho gyani, you are the knowledge.
1: Jsi poznání.
0: Aap ho yog prakasha, and you are the light of the yogas.
1: Jsi světlo yug.
0: Mahaprabhuji is saying to Devpuri ji.
1: To říká Mahaprabhuji Devpuri ji.
0: आप हो ध्यानी, आप हो ज्ञानी, आप हो योग प्रकाशी, आप हो देव सब देवी, आप हो सूर्य प्रकाशी. यू आर ऑल्सो माय लॉर्ड, यू आर द शक्ति.
1: मुझ पाने से तके शक्ति.
0: एंड यू आर ऑल्सो भक्ति.
1: भक्ति
0: देवी.
1: Bhakti-devi.
0: Aap hi Surya Prakash. O Devpuri ji, you are the Surya, the sun Prakash.
1: O Devpuri ji, ty jsi také slunce.
0: Aap ho Vedon ke gyata, aap ho Bhakt Urvasi. Aap ho Vedon ke gyata, O Mahaprabhu ji, you know the Vedas, you know the Vedas.
1: O Mahaprabhuji, ty znáš Vedy.
0: Aap ho Bhakt Urvasi, and all the Bhaktas are in our heart.
1: A všichni Bhaktové jsou v našich srdcích.
0: Aap ho Vedon ke gyata, aap ho Bhakt Urvasi. Aap ho Shant Naam ke data, aap ho Sat Naam ke data. O Gurudev, you are the Sat, the truth.
1: O Gurudeva, ty jsi pravda.
0: Now, so from that truth name, you are the Data, O God.
1: Té pravdy ty jsi.
0: Aap ho Bhakt Urvasi, and you are Gurudev in our heart.
1: A Gurudeva jsi v našem srdci.
0: Urvasi is the heart.
1: Urvasi je srdce.
0: Aap ho Vedon ke gyata, you are knower of the Vedas.
1: Znáš Vedy.
0: Aap ho Bhakt Urvasi. Aap ho Sat Naam ke data, and you are the name of the God. Everything you are giving us.
1: A jsi jméno Boží a všechno nám dáváš.
0: Sat Naam ke data. Sat means the truth.
1: Sat je pravda.
0: Aap ho nij svarup ke gyata, and you are that of the gyata, the knowledge knower.
1: I see znalec.
0: You are the form of the knowledge gyata.
1: Jsi podobou poznání.
0: Namo om namo prabhu deep pranama Brahmananda Urvasi. And about Brahmananji, it is Om Namo Prabhu Deep Pranam. So Om Mahaprabhuji, Prabhuji said, Pranam, salutation. Brahmananda Urvasi, Brahmananda, Brahmananda, Brahmananda. There you are residing, O my Devpuriji, Gurudev.
1: Takže přebýváš tam, můj Devpuriči, můj Gurudeve.
0: Namo, om namo, prabhu dýpaya vinasi. Aap ho Brahma, aap hi Vishnu. Aap ho Kailas kevasi. Aap ho Narad, aap ho Sarad. Aap ho Ses Sukrasi. Aap ho Dhyani, आप हो ज्ञानी, आप हो योग प्रकाशी, आप हो देव सब देवी, आप हो सूर्य प्रकाशी, आप हो ब्रह्म विनिर्वाणी, आप हो चहु आपके वासी. चहु, इन ऑल डायरेक्शंस यू आर देयर.
1: सिर्फ ve všech směrech.
0: आप हो वेदों के ज्ञाता, आप हो भक्त उर्वासी, आप हो सतनाम के दाता, आप हो निज स्वरूप के ज्ञाता। ओम नमो प्रभु दीप प्रणामा ब्रह्मानंद उर्वासी सत्य सनातन धर्म की, देवादिदेव अलकपुरी जी महादेव की, देवादिदेव देवेश्वर महादेव की, परम आराध्य भगवान श्री दीप नारायण महाप्रभु जी की जय। सत्य सनातन धर्म स्वामी माधवानंद जी भगवान की, सत्य सनातन धर्म की। ओम शांति शांति शांति, हरि ओम।
1: हरि ओम। गुरु परमांशी स्वामी महेश्वरानंद गुरुदेव की जय।